वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे

वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे